0: जनठ गौली पाइया
1: गुरबाणी गीता दिसे मिटो जिनमो मिटाया
0: कहे नानक मन चांचल चतुराई किने ना पाया
1: ए मन प्यारिया तू सदा सच सवाले
0: एहो कुटुंब तू जे देख
1: एहो कुटुंब तू जे देखदा चले नाही तेरे नाल
0: साथ तेरा चले नाही तिस नाल क्यों चित